बाजी खेल गए बाजीगर, ज्यो निस सुपन पखलाई है, तिनको तख्त मिली वड्याई, निरपो मन वस्या लिवलाई, खंडी ब्रह्मंडी पताली पुरी, त्रे भवन ताड़ी लाई है, साची नगरी तख्त सचावा, गुरमुख साच मिले सुख पावा, साचे साचे तख्त वड्याई।